0: पे गोड़ा
1: रेडियो हेलसिंकी
0: घोड़े की दुम पे जमा रहा तोड़ा
2: Der Sender für Jung und Alt.
3: Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are.
2: Auf 92,6.
4: Mein Opa hörte mich.